0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागत। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एनर्जीने करीत आहात ऑन NBC रेडिओ। काही क्षणात या अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 1 वाजतापर्यंत। रसिकोनी हमीस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या। तर सुरुवात करूया आजचा आपला सरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने।

तर सिखो आपलं टीम सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया. आज आई तिचं देऊळ इन द वर्सेस ऑफ योगेश आग्रवकर आणि साथी कलाकारांच्या.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: तर सिखो काय शंका नाही की आपण या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात। तर सिखो एक वाजता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर साध्या कार्यक्रमाचा शेवट पर्यंत आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीतास निवड आपण केलेली आहे पुन्हा जिम्मा टेकन फ्रॉम द मूवी जिम्मा 2।

तरसिक हो याच कोली गीता सहितस आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तरसिक हो आमची साथ दिल्याबद्दल पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद. तरसिक हो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलोहर्ट्ज पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग। स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
4: हेलो श्रोतृंद, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत श्रोतृंद, आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा 1 तासाच्या या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या, नक्की आमची साथ द्या, नक्की 5 पर्यंत काही शेवण्या गाण्यांसोबत मी शिरीष तुमची साथ देणार आहे। फोन औषध कार्यक्रमाची छान सुरुवात करूया द व्हॉइस ऑफ जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात। ऐकूया सजणारं हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि श्रोत्यांनो आजचा हा कार्यक्रम खास आहे एका अशा गायकासाठी ज्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। यस श्रोत्यांनो, आज ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेले काही गाणी। येत्या शुक्रवारी त्यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक आगाऊ शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच गायलेली काही गाणी ऐकूया। सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी आणि त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभ

0: On the hour, every hour. Radio Marches.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गाणं आपण ऐकलं. स्पेशली हे गाणं आपण डेडिकेट केलं तो मराठी गायक सुरेश वाडकर. येत्या शुक्रवारी सुरेश वाडकर यांचा वाढदिवस आहे. सुपरत एकदा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक आगाऊ शुभेच्छा. श्रोत्यांनो, मराठी संगीत विश्वातही सुरेश वाडकर यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्यातील भाव, प्रत्येक गाण्यातील शब्दांची जाण आणि सुरांची गोडी श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध करते. तेव्हा श्रोत्यांनो, परत एकदा या क्षणी त्यांनीच गायलेली दोन गाणी ऐकूया. या गाण्यांनी एक अत्यंत छान वातावरण निर्माण झालेलं आहे. अँड तसेच या गाण्याद्वारे जाऊया आठवणींच्या गावात. ऐकूया परत एकदा सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक आणि सोबत अनुराधा पोळ यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घेऊया.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोतेनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी परत एकदा तुमचे स्वागत करतो। श्रोतेनो, 4:30 आहेत, 5 मी तुमची साथ देणार आहे दुपारचीही वेळ। तेव्हा श्रोतेनो, या क्षणी ट्रॅफिकचीही स्ट्रेस दूर करण्यासाठी ट्यूनिंग करा। या क्षणी तुम्ही घरी जात आहात, बसमध्ये आहात, ऑन द वे तुम्ही ड्राईव्ह करीत आहात, श्रोतेनो सेवा ऑन द वे ट्यूनिंग करा काही श्रवण्या गाण्यांसोबत। दुपारचंही ताण, दुपारचंही स्ट्रेस दूर करा। सो नाव ऐकूया अभय जोधपूरकर यांचं सुमधुर आवाजात घरत गणपती या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा स्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, आयुष्य हे एका बंद पुस्तकासारखं असतं. जोपर्यंत तुम्ही पुढचं पान उलटत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढच्या पानावर काय लिहिले आहे हे कधीच समजणार नाही. ऐन श्रोत्यांनो, या पुस्तकातील काही पाने दुखाने भरलेली असतील, काही आनंदाने, तर काही धड्यांनी. पण श्रोत्यांनो, जर तुम्ही पाने उलटायलाच घाबरलात तर तुम्ही हे आयुष्याचे सुंदर पुस्तक कधीच पूर्ण करू शकणार नाही. म्हणून श्रोत्यांनो, जे समोर येईल त्याचा हसतमुखाने स्वीकार करा. अँड श्रोत्यांनो, यानंतर या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं महेश काळे यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या.

चारवा जून 43 मिनिटे झाले आहे. श्रोतनो फक्त 17 मिनिटे राहिले आहेत. सो यापासून नॉनस्टॉप म्युझिक फॉर यू ऑल. तुमच्यासाठी या क्षणी वाजत आहोत साक्षी होळकर यांच्या सुमधुर आवाजात नुकतंच रिलीज झालेलं हे गाणं हिरे मोती. याचा आस्वाद घ्या नॉनस्टॉप म्युझिक टिल 5 PM. श्रोतनो सो कीप ट्युनिंग ऑन योर रेडिओ मॉरिशस.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे, फक्त 10 मिनिटे राहिले आहेत, तर सो शेवटपर्यंत आमची साथ द्या, कुठेही जाऊ नका. या क्षणी ऐकूया मराठी ठेका रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात. याचा स्वाद घेऊन द्या, कीप ट्युनिंग श्रीसोबत, स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे.

श्रुतीने याक्षणी ऐकूया शिवतेचे गाणं ठिकन फ्रॉम द मूव्ही जोगवा जय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात. एंड जे श्रुतीनु याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिकमणी हो नमस्कार. AMT वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यून AMT. रसिकमणी हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज रितेश यांच्या समुद्र आवाजात करूया. जाऊया पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला. विठ्ठल आला

रसिकमणी हो, पंधरीत राहूया आणि विठ्ठलाचे स्मरण करूया. विनय आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया विठ्ठल आला कारण बुधवार अर्थात विठ्ठलाचे वार आहे.

रसिकमणी उघडे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवीत आहोत विजय भाटे आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया जीवाचा राण.

मंडळी हो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आम्ही वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी, आदित्य आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात विशेष गाणं आहे नाकाथनत, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.